मिलन गीते कुछ कुछ होता है चित्रपट इतम जनप्रिय गीत क्यों सारी मारी वगे में तो मे गीत इतम जनप्रिय गीत वगे में मे गीते तमत असन पूर्वंग लता मंगेशकर गायन गीत वगे में तो मे गीते सैम वचन वागे गुडक आयट पुर्दू हिंदी उना सिंगल गीत मे तम नह नम हिंदी गीते अपने पुलवा दें संबंधी कुछ कुछ होता है कुछ कुछ होता है इस आईन गोस्ट बॉलीवुड क्लासिक उभाव आईन फिल्म दे लीब फ्रेंड्स ऑफ टून सिक्स साल मिट आईन आंध्र पबिंद इम मिडिल पुंग स्टेट दीज अ बेसोंदर ड्राई एक्स गेसिस्ट राहुल दे स्वाई सुशिन स्वाई प्राउन स्टेट टीना दी एलिगंट मॉडर्न सोनाई टू अंजाली दी बेस्ट फ्रेंड इन दी एस फील स्पेट आलस दी वार लीब एक्रान The film site, we the Liebe manchmal site braucht, we Herzen sich verändern und wie das Leben Menschen wieder zusammenführen. Genau deshalb ist kuch kuch hota hai bis heute unvergessen. Kuch kuch hota hai bedeutet auf Deutsch, it was passiert oder da passiert, it was im Herzen. Wort auf übersetzt heißt, it was passiert. Wir sehen jetzt wieder mit diesem Lied ein Hindi-Lied, ganz voller, toller. Dieser Film lief auch in deutschen Kinos und Fernsehen, mehrere Mal im Fernsehen gezeigt worden. Und der ist immer noch ein tolles Lied, Film. Wir hören jetzt dieses Lied. Kuchu Kuchu Hota Hai.